देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना घालीत खाते, शान बाना शिकू नको अजिबात, फुकड मधी देवाघरीत जाशील. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना.

देव आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना घालीत खाते, शानबाना शिकू नको अजिबात, फुकडमधी देवाघरी जाशील. देव आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही काना.